नमो सर्माने समस्ते नदाने नमो देव देवे भेखे भेवे नमो काल काले नमो सर पाले नमो सर्व गावणे नमो सर भावणे अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो भान भाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ति स्वरूप परपंगी परमाथे समस्ते विभूते कलंकंग बिना ने कलंकी स्वरूप नमो राज राजेश्वर परम रूपे नमो योग जोगेश्वर परम सिद्धे नमो राज राजेश्वर परम वृद्धे नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखी अपरमी अपोगी अपुगते नमो योग जोगेश्वर।

आनंदी स्वरूप है, नमो सर्वाने समस्ते निधाने, नमस्तवं नरनाथ नमस्तवं परमाथे, नमस्तवं गंजे, नमस्तवं पंजे, नमस्तवं अकाले, नमस्तवं अपाले, नमो सर्वदेशे, नमो सर्वपेशे, नमो राज राजे, नमो साज साजे, नमो साह साहे, नमो माह माहे, नमो गीत गीते, नमो प्रीत प्रीते, नमो रोख रोखे, नमो सोख सोखे, नमो सर्व रोगे, नमो सर्व भोगे, नमो सर्व जीतंग, नमो सर्व पीतंग, नमो सर्व ज्ञानंग, नमो परम तानंग, नमो सर्व मंत्रंग, नमो सर्व जंत्रंग, नमो सर्व दृसंग, नमो सर्व कृसंग, नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे, नमो जीव जीवंग, नमो बीज बीज अखिज अभिज समस्तंग प्रसिजे, कृपालंग स्वरूप को कर्मंग प्रणासी, सदा सर्वदा हृदय सिद्धंग निवासी, चरपट संत प्रसाद, अमृत कर्म अमृत धर्म अखल जोग अचल भोग अचल राज अटल साज, अखल धर्म अलख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग तराणंग सर्वंग भूता सर्वंग जूता सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्वंग

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुद आखे लख करोड़ सचे सबतान सचे सबजोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सच